कर्मं प्रणाशीत धर्मं विभूते सदा सचिदानंद सतरंग प्रणाशी करिमल कुणिंदा सुमस्थल निवासी अजायब विभूते अजायब विभूते गजायब